Bí FBS gogá ridí san nearún zásrotára gáir cromáil hámi samé máson ju halka fulka co second hour ma rábh sé mní mar zásá gáir éirí go súh Hitler samaní baratatia jún casi zásá ma áinne ní spíse ma jan gáir éirí éirí go sam rísí gáir éirí abo mní mór a níosú ju jásirí jótho jún zásá ma aig go sanna ju bari ma bín jan gáir éirí níosá Britain bísú júdda ma caidéim Australia नागरिक भए तापनि उनी बवेरियाली सेनामा भर्ना भएका थिए उनले 1916 मा बैटल अफ द सो मा भाग लिएका थिए तर त्यहाँ खुट्टामा चोट परेपछि उनी घाइते भए त्यस्तै 1918 मा मस्टर्ड ग्यासका कारण अस्थायी रूपमा अन्ध पनि भए पछि अस्पतालमा उपचार गरिरहेको बेला उनले जर्मनीकोले आत्मसमर्पण गरेको समाचार सुने युद्धमा वीरताका लागि उनले आयरन क्रस पदक पनि प्राप्त गरेका थिए रविश यो जानकारीहरू तपाईँको माझमा रद्दै गर्नेछ श्रोता अहिलेलाई आउनुहोस् लागौँ यो मिठो गीत सुन्ने क्रमतर्फ